0: और इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ मुझे यानी अजीत
1: और विमलेश को कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार। उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
2: ನಿಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಆರಂಭವಾಗಿದೆಯಾ? ಹೆಚ್ಚಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಿಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ ಕಾಲೇಜಿಗೆ ಸೇರಬೇಕಾ? ಬನ್ನಿ, ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ಪರಿಚಯಿಸುತ್ತೇವೆ. ಪ್ರಕಟಣೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ CBS VLR

0: ನವನವತಿಃ ದಶಾಂಶ ದ್ವಿಪ್ರತಿಶತಂ ಭಾಗಂ ಸ್ವಯಮೇವ ನಿರ್ಮಾತಿ. ತೇನ ವಿಶದೀಕೃತಂ ಯತ್ ಭಾರತೆ ಪ್ರತಿವರ್ಷಂ ತ್ರಿಂಶತ್ ವಾ ದ್ವಾತ್ರಿಂಶತ್ ಕೋಟಿ ಪರಿಮಿತಾಃ ಚಲದೂರಭಾಷಾಃ ಉತ್ಪದ್ಯಂತೆ. ಸಹೈವ ವಿಶ್ವಸ್ಯ ಪಂಚ ಪ್ರಮುಖಾಃ ಚಲದೂರಭಾಷ ನಿರ್ಮಾಣ ಸಂಸ್ಥಾಃ ಅಧುನಾ ಭಾರತೆ ಉಪಸ್ಥಿತಾಃ ಸತ್ಯಃ ಅತ್ರೈವ ಸ್ವಕೀಯ ಯಂತ್ರಾಣಾಂ ನಿರ್ಮಾಣಂ ಸೋತ್ಸಾಹಂ ಕುರ್ವಂತಿ. ಆಯುರ್ವಿಜ್ಞಾನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರೀಕ್ಷಾ ಮಂಡಲೇನ ಅದ್ಯ ನೀಟ್ ಪಿಜಿ ವಿಂಶತಿ ಷಡ್ವಿಂಶತಿ ಇತ್ಯಸ್ಯಾಃ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಪರೀಕ್ಷಾಯಾಃ ಪರಿಣಾಮಃ ಉದ್ಘೋಷಿತಃ. ಪರೀಕ್ಷಾ ಏಷಾ ಸಮಗ್ರೆ ಅಪಿ ಭಾರತವರ್ಷೇ ಗತೆ ಆಗಸ್ಟ್ ಮಾಸಸ್ಯ ತ್ರಿಂಶತ್ತಮೇ ದಿನಾಂಕೆ ವಿಂಶತಿ ಷಡ್ವಿಂಶತಿ ಸಪ್ತವಿಂಶತಿ ಇತ್ಯಸ್ಯ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸತ್ರಸ್ಯ ವಿವಿಧ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪಾಠ್ಯಕ್ರಮೇಷು ಯಥಾ ಹಿ ಎಂಡಿ ಎಂಎಸ್ ಡಿಎನ್ಬಿ ದ್ರವೀಭೂತ ಷಣ್ಮಾಸಿಕ ಪಾಠಭೇದೇಶು ತಥಾ ಪಿಜಿ ಮೆಡಿಕಲ್ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪಾಠ್ಯಕ್ರಮೇಶು ಪ್ರವೇಶಾರ್ಥಂ ಸೋತ್ಸಾಹಂ ಸಮಾಯೋಜಿತ ಆಸೀತ್. ಮಂಡಲೇನಾನೇನ ವಿಜ್ಞಾಪಿತಂ ಯತ್ ಸರ್ವೇ ಅಪಿ ಪರೀಕ್ಷಾರ್ಥಿನಃ ಅಕ್ಟೋಬರ್ ಮಾಸಸ್ಯ ಪ್ರಥಮ ದಿನಾಂಕಾದಾರಭ್ಯ ಅಗ್ರೇವಾ ಸ್ವಕೀಯ ಸಂಗಣಕೀಯ ಪಟ್ಟಿಕಾಯಾಂ ಆಸಾದ್ಯ ಆತ್ಮನಃ ಅಂಕಪತ್ರಂ ಸ್ವೀಕರ್ತುಂ ಪಾರಯಿಷ್ಯಂತಿ. ಭಾರತತ್ತು ವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗೇನ ಅದ್ಯ ಪಶ್ಚಿಮಬಂಗ ತೆಲಂಗಾಣ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ತಟೀಯಾಂಧ್ರಪ್ರದೇಶ ಒಡಿಶಾ ರಾಜ್ಯೇಷು ಅತಿಭೀಷಣ ವೃಷ್ಟೇ ಸಂಭಾವನಾಮಧಿಕೃತ್ಯ ರೆಡ್ ಅಲರ್ಟ್ ಇತಿ ಸಂಚೇತನಾ ಪ್ರಖ್ಯಾಪಿತಾ. ಋತು ವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗೇನ ಬಿಹಾರ ಝಾರ್ಖಂಡ ವಿದರ್ಭ ಸಿಕ್ಕಿಂ ರಾಜ್ಯೇಷು ಚ ಅದ್ಯ ಅತಿವೃಷ್ಟಿಪರಂ ಪೂರ್ವಾನುಮಾನಂ ಪ್ರಕಟಿತಂ. ಇತದತಿರಿಚ್ಯ ಅಂಡಮಾನ್ ನಿಕೋಬಾರ್ ದ್ವೀಪ ಸಮೂಹೇಷು ಅಸಮ ಮೇಘಾಲಯ ಪೂರ್ವ್ಯ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಪೂರ್ವ್ಯ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಕರ್ನಾಟಕ ಕೇರಳ ಮಾಹೆ ಮರಾಠವಾಡಾ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಚ ಅತಿವೃಷ್ಟೇ ಸಂಭಾವನಾ ಪ್ರಕಟಿತ. ಗ್ರೇಟರ್ ನೋಯ್ಡಾ ಮಂಡಲಸ್ಥೆ ಯಮುನಾ ಅದೃತ ಮಾರ್ಗೆ ಹ್ಯಃ ಅರ್ಧರಾತ್ರೌ ಸಂವೃತ್ತಾಯಾಂ ದಾರುಣಾಯಾಂ ಯಾನಾಗ್ನಿ ದುರ್ಘಟನಾಯಾಂ ನ್ಯೂನಾತಿನ್ಯೂನಂ ನವ ಯಾತ್ರಿಣಃ ಮೃತ್ಯುಮುಪಗತಾಃ. ಆರಕ್ಷಕ ಸೂಚನಾನುಸಾರೇಣ ದುರ್ಘಟನಾ ಏಷಾ ಜೇವರ್ ಆರಕ್ಷಕ ಸ್ಥಾನಾಂತರ್ಗತ ದಯಾತಾನ್ಪುರ್ ಗ್ರಾಮಸ್ಯ ಸಮೀಪೆ ಮಧ್ಯರಾತ್ರೌ ಸಮಜನಿ. ಆರಕ್ಷಕೈಃ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ಮೃತಕಾನಾಂ ನವ ಯಾತ್ರಿಣಾಂ ಅಭಿಜ್ಞಾನ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಸಂಪ್ರತಿ ಸಾಧ್ಯ ನ ಜಾತಾ. ಜಾಪಾನ ದೇಶೇ ಸಮಾಯೋಜಿತಾಸು ಏಷಿಯಾಯಿ ಕ್ರೀಡಾ ವಿಂಶತಿ ಷಡ್ವಿಂಶತಿ ಇತ್ಯತಾಸು ಭಾರತಸ್ಯ ಪುರುಷ ಕಬಡ್ಡಿ ದಲಂ ಸ್ವಕೀಯಾಯಾಂ ಅಂತಿಮಾಯಾಂ ವರ್ಗ ಅ ಪ್ರತಿದ್ವಂದ್ವಿತಾಯಾಂ ಚೀನಿ ತಾಯ್ಪೇ ದಲಂ ಸಪ್ತತ್ರಿಂಶತ್ ಏಕವಿಂಶತಿ ಇತಿ ಸುಸ್ಪಷ್ಟ ಅಂಕಾಂತರಾಲೇನ ಪರಾಜಯ್ಯ ಉಪಾಂತ್ಯ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಪ್ರವಿಷ್ಟಂ. ಭಾರತೇನ ಕ್ರೀಡಾರಂಭಾದೇವ ಸ್ವಕೀಯಂ ಪ್ರಭುತ್ವಂ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ಮಧ್ಯಾನಂತರಂ ಯಾವತ್ ತ್ರಯೋವಿಂಶತಿ ಏಕಾದಶ ಇತಿ ಸುದೃಢ ಅಗ್ರತಾ ಗೃಹೀತಾ. ಉತ್ತರಾರ್ಧೆ ಚ ಪುನರಪಿ ಚತುರ್ದಶ ದಶ ಇತ್ಯಂಕೈಃ ತದೈವ ವರ್ಚಸ್ವಂ ನಿರಂತರಂ ಪರಿಪಾಲಿತಂ. ವರ್ಗಚಕ್ರೆ ಭಾರತಸ್ಯ ಏಷಃ ಅನುಕ್ರಮ ಚತುರ್ಥಃ ವಿಜಯಃ ಅಸ್ತಿ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
1: हम जारी रखेंगे ही, लेकिन फिलहाल एशियाई खेलों में क्या कुछ हो रहा है जापान में, उसकी ताज़ा तरीन रिपोर्ट के लिए हम आपको लिए चलते हैं अब से थोड़ी देर में आकाशवाणी के स्टूडियोज. भारत के खिलाड़ी वहां पर अपना सर्वस्व झोंकने का प्रयास कर रहे हैं और भारत के लिए पदक हासिल करने की कोशिश कर रहे हैं. तो आइए जानते हैं एशियाई खेलों में क्या है कुछ ताज़ा समाचार.
2: एशियन गेम्स 2026 आईची नगोया.
3: हेलो एंड अ वेरी वार्म वेलकम टू ऑल द लिसनर्स ऑफ आकाशवाणी. मैं हूं साक्षी मांडवाल और मेरे साथ इस वक्त यहां पर मौजूद है शबाब अनवर. एंड द बिग न्यूज दैट वी ब्रिंग टू यू इन द 6:30 लाइव अपडेट ऑफ द ऑनगोइंग एशियन गेम्स 2026 इज फ्रॉम द वुमेन्स 10,000 मीटर फाइनल्स. यस, वी हैव आवर इंडियन एथलीट सीमा हु वेंट ऑन टू medal for us and for herself, clocking a timing of 32 minutes 50.05 seconds. She finished on the third spot right behind Bahrain, who grabbed the gold medal, while Japan's Tanaka grabbed the silver medal. Good news coming in from the world of athletics, as was much expected. We are hoping that these medals go on increasing, because athletics is one of the big hopes that India is going to be relying on. In the other news from athletics, hum aapko bata de ki women's triple jump ke andar Asha Elango missed out on a medal. Ji ha, Asha Elango could not improve. Unka jo pehla attempt tha, it was of 13.43. Second one was invalid. Third attempt was 13.83. Fourth was 13.63. Fifth was 13.65. And sixth was 13.5. Jo, because she missed out on a final, what was the reason for that? It was because she was tied with China's Wai Li, but still with a best of 13.83. But Yai Li had a better second best. Jo yahan par Asha Elango ka second best tha, wo invalid consider kiya gaya tha, jabki China ki Yai Li ka second best was 13.83 meters, and hence went on to get the bronze medal, while Asha Elango from India just missed out by a whisker from scripting history in women's triple jump today. But maybe better luck next time in life, definitely. Ab baat karte hain women's heptathlon ki in short put, where Pooja moved on to the fourth spot after registering a throw of 11.44 meters. I will carry on with these updates in athletics, but right now it's also time for me to queue back in Shabab, who has some updates to share with all you lovely people. Also,
4: बहुत अच्छी खबर आपने शुरू में सुनाई सीमा कुमारी की, जिन्होंने कहां से पदक जीता. और अब ऐसे खेल के बारे में जानते हैं जिनका ये मुकाबला शुरू होने से पहले पदक की पूरी उम्मीद सभी को होती है, वो खेल कबड्डी है, आप जानते ही हैं. तो आज के जो मुकाबले कबड्डी में समाप्त हुए हैं, उसमें दोनों वर्गों के सेमीफाइनल की लाइनअप भी तय हो गई है. पुरुष और महिला कबड्डी दोनों टीमें सेमीफाइनल में पहुंच चुके हैं. महिला टीम कल सुबह 9:30 भारतीय समय के अनुसार नेपाल के खिलाफ सेमीफाइनल खेलेगी, और इसके बाद भारतीय पुरुष टीम सुबह 10:45 पर थाईलैंड से मुकाबला करेगी. और एक यहां पर हम आपको बता दें कि एक अपसेट हुआ है, हालांकि उसका संबंध भारत से नहीं है. टेबल टेनिस का वो स्पर्धा है, और उसमें 1990 के बाद पहली बार ऐसा होने जा रहा है कि चीन चैंपियन नहीं बना है. इसमें जापान में आप जानते हैं कि मेंस टीम टेबल टेनिस फाइनल में चीन को 3-2 से हराकर गोल्ड मेडल जीत लिया है. मेजबान टीम ने गोल्ड छीन लिया है. मेजबान जापान लंबे दबदबे को पूरी तरह से खत्म कर दिया. इस हार के साथ चीन 1990 के बाद पहली बार एशियन गेम्स के मेंस टीम टेबल टेनिस चैंपियन नहीं बन सका है. तो ये एक उलटफेर बहुत बड़ा हुआ टेबल टेनिस में.
3: हाँ जी शबाब, एंड कैरिंग ऑन दी अपडेट्स ऑफ एथलेटिक्स, आपको ये भी बता दें, आपको हमने ये तो बता दिया वुमेन्स 10,000 मीटर फाइनल्स में सीमा कुमारी ने आज ब्रॉन्ज जीत लिया, लेकिन वही वुमेन्स हेप्टाथलॉन 100 मीटर हर्डल्स की हीट वन में अनामिका ने फिनिश किया चौथे स्पॉट पर विद द रिजल्ट ऑफ 14.80. वही वुमेन्स हेप्टाथलॉन 100 मीटर हर्डल्स हीट टू में पूजा फिनिश the result of 14.61. So heptathlon ke sare events ek saath jab total kiye jayenge khiladiyon ke performances ko, after that whatever the total stands will be the cumulative figure to decide ki kaun sa desh finish karega in the top 3, first, second, third. Aur ye results hum aapko kal hi bata payenge, because heptathlon ke kuch events kal bhi hone wale dosto, and after that will be the final medal tally counting and also the total numbers counting, to which will decide which country stands on which position. And a quick one also in athletics is that Animesh Kujur and Gurinder Veer Singh have qualified for the men's 100 meter semi-final at the Asian Games. Well, Animesh Kujur had a timing which clocked of 10.36 seconds, while Gurinder Veer Singh had a timing of 10.38 seconds. We'll have to see how that develops on the athletic front. And some good news that has come will leave us with the smile of the 10,000 meter finals in women's. Shabab, jo humne bataya.
4: Aur ek achhi cheez aaj bhi rahi hai ki bahut logon ko ye ummeed thi ki shayad Korea se muqabla hockey mein kada ho, lekin Bharat ne use bhi nikal liya aasani ke saath 8-2 se.
3: Haan ji, hockey ke andar to dabdaba raha hi hamesha se Bharat ka. Hockey, kabaddi, these are the sports where we should be counting in the medals, and of course not to forget cricket also, the men's cricket also, the Indian representation which shall be starting in the next few days also. But women's world final ki baat कर लेते हैं. आज उसमें क्या हुआ, प्रणति नायक फिनिश 6 इन द वुमेन्स वॉल्ट, अ डिसअपॉइंटिंग परफॉर्मेंस कमिंग इन ओवर देयर. मोर अपडेट्स विल कैरी ऑन इन एथलेटिक्स इन द नेक्स्ट वन आवर आल्सो. हम अपने सारे लिसनर्स को बता दें, फिलहाल हंसी छोड़कर जा रही है कि सीमा कुमारी ने ब्रॉन्ज ग्रैब कर लिया एथलेटिक्स में इन वुमेन्स 10,000 मीटर्स फाइनल्स. वील जॉइन यू बैक एट द 7:30 अपडेट. फॉर नाउ इट्स शबाब एंड मी साक्षी सेइंग गुड बाय.
5: ಕರ್ನಾಟಕದ ಕಲೆ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕರಕುಶಲ ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಸೊಗಡಿನ ಅದ್ಭುತ ಲೋಕಕ್ಕೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಿದೆ ನಮ್ಮ ಸರಸ್ ಮೇಳ 2026. ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನ ಮತ್ತು ಮಾರಾಟ ಮೇಳ ಇದೇ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19 27 ಬೆಂಗಳೂರಿನ ಜಯಮಹಲ್ ಪ್ಯಾಲೇಸ್ ನಲ್ಲಿ. ಜಿಐಯಿಂದ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಕರ್ನಾಟಕದ ಉತ್ಪನ್ನಗಳು, ಕೈಮಗ್ಗ ಹಾಗೂ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಆಹಾರಗಳ ವೈಭವ ಹತ 150 ಮಳಿಗೆಗಳು ಇರಲಿವೆ. ಪ್ರಕಟಣೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ, ಕೌಶಲ್ಯಾಭಿವೃದ್ಧಿ, ಉದ್ಯಮಶೀಲತೆ ಮತ್ತು ಜೀವನೋಪಾಯ ಇಲಾಖೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಜೀವನೋಪಾಯ ಅಭಿಯಾನ. ನಮ್ಮ ಸರಸ್ ಮೇಳ 2026.
6: ಆಯುಷ್ವಾಣಿ